कल्प तरूला फूल नसे का वसंत सरला तरी। प्रजाजनांना सर्व सुखाने न्हाऊ घालणाऱ्या दशरथाच्या घरात पाळणा हलू नये हा केवढा दैवदुर्विलास। अयोध्येच्या प्रत्येक जाणत्या प्रजाजनाच्या मनात हा प्रश्न वारंवार उठत होता। मग दशरथाच्या राण्यांची काय

कौसल्या वरून ग्रीष्मकालीन नदीसारखी थोडी अशक्त तरीही शांतच होती, पण मनात ती काय म्हणत होती? उगा का काळीज माझे उले, उगा का काळीज माझे उले, पाहुनी वेलीवरची फुले, कधी नव्हे ते मळले अंतर, कधी नव्हे ते मळले अंतर, कधी न शिवला सवती मत्सर, आज का लतिका वैभव सले, उगा का काळीज माझे उले, पाहुनी वेलीवरची फुले, काय मना हे भलते धाडस, काय मना हे भलते धाडस, तुला नावडे हरिणी पाडस, पापणी वृथा भिजे का जले, उगा का काळीज माझे उले, पाहुनी वेलीवरची फुले, गोवत्सातल पाहुन भावा, काय वाटतो तुझसी हेवा, चिडे का मौन तरी आतले, उगा का काळीज माझे उले, पाहुनी वेलीवरची फुले, कुणी पक्षिणी पिला भरविते, दृश्य तुला ते व्याकुळ करीते, काय हे विपरीत रे जाहले, उगा का काळीज माझे उले, पाहुनी वेलीवरची फुले, स्वतः स्वतःशी कशास चोरी, स्वतः स्वतःशी कशास चोरी, वात्सल्याविण अपूर्ण नारी, कळाले सार्थक जन्मातले, उगा का काळीज माझे उले, पाहुनी वेलीवरची फुले, मूर्त जन्मते पाषाणातून, मूर्त जन्मते पाषाणातून, कौसल्या का हीन शिळेहून, कौसल्या का हीन शिळेहून, विचारे मस्तक या व्यापिले, पाहुनी वेलीवरची फुले, गगन अम्हाहुनी वृद्ध नाहिका, गगन अम्हाहुनी वृद्ध नाहिका, त्यात जन्मती किती तारका, अकारण जीवन हे वाटले, पाहुनी वेलीवरची फुले, उगा का काळीज माझे उले,